नमस्कार, 98.5 मेगाहर्ट्स FM 2000 या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आकाशवाणी सिडनीच्या आजच्या कार्यक्रमात मी प्राजक्ता अभ्यंकर आपलं स्वागत करते. आज आहे रविवार 11 ऑक्टोबर